0: Schau. Na, na, seh. Also von den Pferdearbeiten. Meine Pferdebude, meine Mutter und Dunkiri, bitte alle zusammen mal ein Badwörchen passiert. Mobbajat, Kostum, Kostum, Kostum, Killer, Dar, Dar, Materag. Kostum, Mola, Illa, Opostigam. Meine Bude.
1: Bude, Wunder, ich soll.
0: Oh, Darling, I love, love, I love you. My Sato Putlo, flying after see you.
1: अंग्रेजी बोलते ना
0: तले जहरे सातो पुतले उड़ जा बने क्या? ए मेरी प्राण पेरी मलाय माया गोरी दो इमलाई समझी आयपुगे मां पित्रे छिड़ना दो दार बंदा बड़ी

आणि सीता अजून गहना खसाली कहितीन हाजीर गराये पणे गिरिने पाठ सीता पो खसाली ती गईन चिंडे तयाई तिये कसका होन इचिने बकुसन हवस यो हजुर मा दिए यति बात गरी दिए ती गहना देखे प्रभुले जसाई चिने सब गहना र शोक बहुत भई।